Precious Tadukasta, the King of Baith Ghana, the great Sandeep Badluji ke beautiful awaaz mein ye tee sundar bayan aap shrotaon ne suna. To hamare priye priye saathiyo, yahi tak tha aaj ka pehla adhyay sarnami sangeet ka jo samapt hone ko aaya. Abhi aap vigyapan sunenge jis videsh ka samachar, uske baad main karyakram ko aage badhaunga. तो जरूर प्रोग्राम को सुनते रहना, मजे लेते रहना. ब्रेक के बाद मिलता हूँ यारों, कहीं जाना मत. आफ्टर द ब्रेक.